0: Joho Kips FM 98.3 MHz.
1: एक फूल झरे रखिबो, एक फूल झरे रखिबो.
2: नेपाली सुपरहिट्स.